0: زم اونیسو نوی ریدیا مینچانا تو یا وقتو ترخینه تو هدرا یی شمبینو دکان تو هیا پتوخت دان تریت دیفت خا یید خا ریدنش پرز شورت بنی توشکرگان هیچ نی تو توشکرگان بو اوتل 93 وزگ بات کن
1: 2025 بات کن
0: سایشت نیوچه سایشت وازر بیت مالس بریش جیزی بریش Ich sag zu Böre, tschüss. Denk, tschüss, du ja wacht. Nie wie ich sage, du.
1: Ich bin baffiert, sondern der Mann noch dir, sondern. Die Schule, Johnny, wo fährst du da? Die
2: Schule ist immer mein Kultur.
1: Oh ja, die Schule ist immer mein Kultur. Ja, oh ja, du zum Beispiel, du bekommst dann nicht so mein.
2: Kochta.
1: Kochta da?
2: Ich bin vorher, du an die Gefühle.
1: Was hast du da?
2: Ja, mit der
1: Tehát én szeretek a cungsúlyé.
2: Big Mountain.
1: Egyébként tudod, hogy lopfi tudod, hogy sajnálás, hogy zenei? Igen. Ez helyi kanál,
2: hogy jól kerül.
1: Ah, baffi, kaba. Tudod, hogy kell duszkodni, ja.
3: Igen. Ez a Hansa-sangóli legjobb a bácsán. Kösz a gócsipifásán, zájtsz a gyűjtjé.
1: We check it, how is the taste, how is the quality of the product.
3: 亲自品尝挑选最佳风味是第一步。
1: The food is more difficult than the stones. Chinese would like this. कैसे हैं भाई? ये इसके क्या प्राइस है मेरे भाई?
4: 300.
1: कुछ कर लें, कुछ दे देख लें, थोड़ा सा कोई हो सकता है अगर हम आपसे.
3: 讨价还价，控制成本是第二步。
1: I am nervous.Because it's not a small business. For a manga, but I think it's... Yeah, take one. But we'll see cheese pe lage hue. Thoda sa kam kar le.
4: उसका वो खरीदी
1: नहीं है रिटेल में क्या है ना इसमें कम करें ये मेरे ख्याल में 3,900 जो है ना
4: नो प्रॉफिट नो लॉस के साथ
1: थैंक यू
4: अल्लाह
1: बहुत शुक्रिया ओके बहुत खुशी हुई आपसे काम करने का इंशाल्लाह आगे बहुत अच्छा काम करेंगे
5: इंशाल्लाह इंशाल्लाह हमें भी खुशी हुई
1: प्लीज भेज
3: 与供货商的合作协议顺利签署
1: Agreement with the supplier and the
3: Two 箱芒果汁的样品摆上爱民的柜台。帕米尔高原的风可以抚去连日奔波的疲惫。
1: It's on the roof of the world. I like photography. You can see different signs of clouds. You can see the big mountains. You can see the greenery, the cool breeze. It makes you feel relaxed inwardly. Because in this beautiful nature, no, I don't worry about anything. I don't feel like that I am far away from my home.I feel like my home here in Tashkurwan.
6: I'll take 2 this one.
7: Let's
3: see. Oh, it's really good. The mango juice. The mango juice is
7: very
8: welcome. Yes, yes. I'm going to go to the next time. I'm going to go
3: to the next time. Oh! This... This... This...塔县的夜市也肃静了，巴基斯坦商贩在此涌起，琳琅商品在灯火中流转。当然，这里也少不了爱民的摊位，他的商业拓展延续着父辈30多年前开启的跨文化纽带。
1: The road, which is Silk Road, our Karakoram Highway, which was built in 1960s with the help of Chinese and now becoming CPEC. I will say that my father and my uncle are ambassador of CPEC.